कंकर के सिमो मेंचोटा दास्तान चे अरब का यंचोटा खुंबो जरा जखुन सिग्नि दा जीवी साजों रे नी चेचेवा छादों तंजन चोवा दा जीवी सियान दाप चे यंजों फरगा मेले छब छो यंजों बापसा मेन कालों सेरमा यंजों आइसा मेन जगी दाजोक निमांदी तिचोते ट्रगर जलुन थामचे पुगालो मदे कामे यल मदेन समसब दी कामदे ने हंगना शेजो ट्रग थोकुल जेउ चमो गादुरजिन खानरो माग ट्रवा कांचिम खुनसम युजे जो तिसेमा तायं तिची गने कबन द जामजगा थोंदा ता ताचु कि तिचोंदे गददि ट्रगी गदि खों छमा हवे Gordon Hterka Lenjuga Titsu Tongoka Tana Nima Tatise Lardik Chupanjini Dimitsa Trug Toku Jau Rjitz Yangachi Doka Ta Chizgi Tongo Sami Samlo Motangi Ta Trug Toku Jau Kurga Kanyanjujina Nichir Chapchik Tasongi Galangan Gutak Tongjina Shirdik Kisra Shitana Арджаунде шухчун масунги табз айонга. Раглумбу сяны кылотан бабжимары сами. Хсер сянаны чанжинжа. Хангудеп нанга чанжин. Чонжи хантыкласуга. Хсерна принцип суккен суатаны. Мргышкинан замлан усыкананы. Джадыр карозга цурлу манин базгылай. Чага тугу жаушкамдан ажыктаны. Ya sawwa mi kirkhani khantra mafsha nolwi tang ndemmi jawu saisi sun tang xiejin dan jayul zini gadurjin khanru mi chwa zmo kangchim magalanda langnar